0: جس طرح کیڑے موضوع بابت لسنرز کی جان نہیں دس ہے
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پہلے تو تعریف ہوں رب پاک جے جے کو اساں کے جارے تو خرائے تو روزی دے تو خوشی دے تو سبنی زمینی آسمانی آفت رخا محفوظ رکھے تو اصل پروگرام سچی گال بر وقت ہن ٹائم تے نشر تھیندو ہے اصل کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک وہاں کی خبر ہے تو ہفتے جا چھ ڈیں مہرا پور شہر میں کوٹڑی روڈ تے ساموں ودن پوٹا پیٹرول پمپ تے کلینک ہے جے کو ٹائمنگ اساں جی رکھی ہوندی ہے صبح جو 10 بجے کھا شام جو 5 بجے تائیں ہن میں اساں پنجے سامین کے بدلے نالوں تے ان میں ہفتے جا اساں جا 3 دن جمعے جو دن چھنچر جو دن ائیں آچر جو دن چیک اپ فیس فری رکھی ہوندی ہے جے کے بھی مستحقین ہوندا ہیں یا ضرورت مند ہوندا ہیں وہ ان ما فائدہ وٹھی سکدا ہیں البتہ دوا مریض کے پنجی وٹھنی ہوندی ہے اساں پنجے پروگرام جو مقصد یہ ہوندو ہے سچی گال ہکڑے ای اویئرنیس جو پروگرام ہے ان پلیٹ فارم تا اساں کوشش کندا ہوں تے جے کے بھی اساں جا سامعین ہیں انہاں تائیں ایکڑی صحت جے متعلق بیماری جے متعلق جان پہنچائیں جے کے دیسی ٹوٹکا ہوندا ہیں انہاں جے حوالے سان جان پہنچائیں یا بیماری جے حوالے سان اویئرنیس دینی ہوندی ہے تواں کے جے کدی کا تکلیف تھی تھی تواں کے خبر ہوجن گھو جے تواں کے کیڑی تکلیف ہے ائی اڑے طریقے سان اساں جے انہاں جے کو اسو جڑے ہی پروگرام اونیر تھیندو ہے تا ہزارن دی تعداد میں لسنرز اساں جا انتظار میں ہوندا ہیں ائی جے کو اسو پروگرام کے بدن ہیں مختلف ویوز بھی جے کو اسو ہمیشہ پازیٹو سوچ رکھن گھرجے جدیں بھی کا سٹھی گال ہوندی ہے تو ان کے ہائی لائٹ کرن تمام ایکڑو بہترین کم ہوندو ہے جی ہاں بالکل جے کو اسو پروگرام سچی گال جے حوالے سے ہی گال کیوں پیا پروگرام سچی گال میں مختلف جے ما پہ گال کی بیماری دے حوالے سے اساں گلائیں نہیں تا بیماری اوے ہونیو ہیں سو ہر ایکڑو عام بیماری ہوں اواں کی خبر ہے تپ بخار یا خاصی نزلہ زکام وغیرہ ہوندا ہے اساں وٹ جے کے پیشنٹس جے کہ انن کرونک ڈیزیز یعنی ایکڑی پرانی ہوں جے کہ عرصے دراز کھا وٹھی مریضن کے تکلیف ہوں دیو ہیں کہ کون رگ جو سور ہوندو ہے کہ کے جوائنٹس پین ہوندو ہے یعنی کہ جوڑن جی تکلیف ہوندی ہے کہ کے رگن جی تکلیف ہوندی ہے کہ کے پتھری ہوندی ہیں گردے میں پتھری ہوندی ہیں کن کے یعنی پتے میں پتھری ہوندی ہے کن کے جے کو ایسو بواسیر جو مسئلہ ہوندو ہے کن جو پروسٹیٹ گدود جو مسئلہ ہوندو ہے ان سبنی جو حل میڈیکلی لائن میں صرف آپریشن ہی ہوندو ہے لیکن اللہ تعالیٰ جی مہربانی سا اساں وٹ ہومیوپیتھک میں ان جو بغیر آپریشن جے کو ایسو علاج کیو ویندو ہے بھائی اللہ تعالیٰ جی مہربانی سا شفا دین جی ذات ان جی ہے سب ماں جے کدے اساں وٹ 90% الحمدللہ مریض ٹھیک تھی تھا جن تا یا قدرت جی ایکڑی بھلائی ہوندی ہے ظاہر یا تو جے کو ایسو کہ پرانی تکلیف ہوندیو ہیں کہ اساں جا غریب حضرات ہوندا ہیں جے کہ دوا پورو استعمال نہ کر سکندا ہیں ان دے کرے جی ویندا نہیں یا دوا کے کہ صحیح نہ سمجھ سکندا ہیں یا کہ پرہیز صحیح نہ کر سکندا ہیں تے ان دی دوا جے او رہ جی ویندی ہے پورو ٹائم نہ تھی سکندا ہے تے ظاہر یا تو ان کے فرق نہ بھی پوندا ہے لیکن یو ہے کہ ان دوا جو کو بھی سائیڈ ایفیکٹ نہ ہوندا ہے ائی سائیڈ ایفیکٹ چھو نہ ہوندا ہے یو بالکل شرطیاں چے سکوں تھا جو اسانجو دواؤں کیمیکلس ماں نٹھانیو ہیں صرف جڑی بوٹن ماں ٹھانیو ہیں قدرتی شے ماں کدیں بے کے کے بھی کو بے نقصان کون تھی دو آئے نقصان ہمیشہ کیمیکل وارشن ماں تھی دو آئے ریئیکشن ہمیشہ کیمیکل وارشن ماں تھی دو آئے سو اڑے طریقے سے بیماری کے حوالے سے جی کہ گال کوں تو اصٹ جی پیشنٹس ڈسند تو جی زیادہ تر پیشنٹ جن مرض میں کوشش کرنا ہوں تو ان کے ہائی لائٹ کیوں اڑے طریقے سے نک کی ہڈی جدیں ودی وی ہے یا نک کی ہڈی کے متھا گوشت ودی وی ہے وہ پیشنٹ حضرات اصٹ تمام گھنا جو ہے سو ان جا بھی کیس گھنا ہوں ان کی بھی مزے کی گال یہ اواں کے بدائیں ہلوں تو ان جو بھی جو ہے سو آپریشن ہی سجیسٹ کیا ویسے ہے لیکن آپریشن بہ ان جو حل نہ ہوں اگتے ہلی وی جو ہے سو وہ گوشت جو ہے سو گروتھ کرو ہے وی پیشنٹ وہ جو ہے سو ان مصیبت میں اچھی ویسے ہے الرجی بیسیکلی ان کی الرجی جو مسئلہ ہوں جس تھی ان کی الرجی کنٹرول میں نہ تھی ہے تو ان کے مرض جو ہے سو ختم نہ تھی ان کے کرے اساں مرضی مریض کے ڈسی کر دوا ڈیندا ہوں مرض کے जेको आहे सो पंहिंजी जॻह ते रखी, लेकिन मरीज़ जॾहिं साम्हूं ईंदो आहे त मरीज़ जा कॉज़ ऑफ रीज़न्स हिस्ट्री वठी करे, मरीज़ जी जेको आहे सो पंहिंजी सॼी हिस्ट्री वठी मरीज़ खे ॾिसी करे पोइ जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे। उनजी ख़बर पइजी वेंदी आहे त उनजी हिस्ट्री में छा हो, उनजो ब्लड प्रेशर केतिरो आहे, उनजी पल्स केतिरी आहे, उनजी हार्ट बीट केतिरी आहे, उनजो बी पी केतिरो आहे, उनजो बि डाइग्नोस कई वेंदी आहे। उन खां बाद में ई जेको आहे सो मरीज़ खे दवा ॾिनी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां नक जी हॾीअ जे मथां गोश्त वरण इहो छो थींदो आहे, या एलर्जी छा थींदी आहे, या साइनोसाइटिस जंहिंखे असां चवंदा आहियूं साइनसाइटिस, त इहो छा आहे, त इन जे बारे में पंहिंजे असां ॿुधंदड़नि ताईं जो प्रोग्राम बि अवेयरनेस जो आहे त ॿुधंदड़नि ताईं बि इहा असां पंहिंजी हिकिड़ी ॼाण पहुचाईंदासीं। ॾिसो साइनस असांजे चहिरे में जेकी असांजो चहिरो हूंदो आहे उहा हिकिड़ी केविटी हूंदी आहे, उन में चार जेको आहे सो साइनस हूंदा आहिनि, यानी हिकिड़ो निरड़ ते जेको हिकिड़ी अखि जे मथां, ॿियो ॿी अखि जे मथां, ॿियो गलनि जे मथां, यानी अखियुनि जे हेठां गलनि जे मथां, इहे असांजा साइनस हूंदा आहिनि। साइनस जो कमु इहो हूंदो आहे म्यूकस ठाहिणु, जेको बि रतूबत हूंदी आहे उहा जेको आहे सो उहो अख़राज कंदो आहे। जेके बि बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि उहे जॾहिं अंदरि हमिलो करण जे लाइ ईंदा आहिनि त उहे साइनस ई हूंदा आहिनि, जेके हिकिड़े क़िस्म जा असांजा चौकीदार हूंदा आहिनि जो उन्हनि खे बैक्टीरियाज़ खे रोकींदा आहिनि ऐं उहे अंदरि जेको आहे सो न अची सघंदा आहिनि। बेसिकली एलर्जी मरीज़ खे थींदी आहे, एलर्जी जॾहिं थी वञे थी ऐं उनखे सही नमूने सां ट्रीट न कयो वेंदो आहे त अंदरि प्लेप्स ठही वेंदा आहिनि नेज़ल प्लेप्स जी सूरत में जेको आहे सो। इन जे करे पहिरीं इलाजु असां काज़ ऑफ रीज़न मां जीअं ॻाल्हि कई त जेकॾहिं हिकिड़ो ॾिसो मर्ज़ु आहे, हिकिड़ो कंहिंखे गदूद अंदरि ठही वियो आहे, प्लेप्स ठही विया आहिनि, लेकिन जॾहिं प्लेप्स खे माण्हू रुगो ख़तमु कंदो, सर्जरी सिर्फ़ु प्लेप्स जी थींदी आहे, यानी सिर्फ़ु मास जी थींदी आहे, गदूद जी थींदी आहे, उनखे कटियो वेंदो आहे, पर अॻिते हली वरी उहा ई साॻी एलर्जी जो मसइलो जेको रहंदो आहे उहो वरी अॻिते हली साॻा गदूद थी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं बेसिकली ट्रीटमेंट कई वञे एलर्जीअ जी, एलर्जी खे ख़तमु कयो वञे त उहे प्लेप्स बि न ठहंदा, या ठहंदा त उहे ख़तमु थी वेंदा। इन जे करे असां पहिरियां एलर्जी जी ट्रीटमेंट कंदा आहियूं, पोइ जेको आहे सो यानी उहे प्लेप्स जेके हूंदा आहिनि उहे बि ऑटोमेटिकली आहिस्ते आहिस्ते जेके इन्फ्लेमेशन जी सूरत में हूंदी आहे उहे रिड्यूस थींदा वेंदा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो ख़तमु थींदा आहिनि। इहो मेडिकली इलाज में ईअं कतन न आहे, सिर्फ़ु जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके एलर्जी जी टेबलेट ॾींदा बि आहिनि त उनजो दम एतिरो ई हूंदो आहे त उनखे सिर्फ़ु फ़िलहालु जेके निछूं ईंदियूं आहिनि, चिकूं ईंदियूं आहिनि, उन्हनि खे वक़्ती तौर जे लाइ जेको आहे सो रोकणो हूंदो आहे, उनखे मुकमल ख़ात्मे जे लाइ हरगिज़ न हूंदी आहे। ऐं सो बि जेको ऑफिशियल वर्क कंदो आहे, जेको कमु वारो माण्हू हूंदो आहे ॾींहं जो कमु करे, उहे उन्हनि दवाउनि में सेडेशन हूंदी आहे, यानी गनूदगी हूंदी आहे, पोइ पेशंट रुगो उबासियूं ॾींदो आहे ऐं रुगो ढकर खाईंदो आहे। लेकिन असांजी दवा में इहो हूंदो आहे त नॉन सेडेशन मेडिसिन्स हूंदी आहे, यानी उनजी त भली तव्हांजी टेबलेट खाधल हुजनि, न तव्हांखे उबासी ईंदी, न तव्हांखे ढकर ईंदा आहिनि। सो इहो इन जो हिकिड़ो तमामु बहितरीन कमाल हूंदो आहे। ऐं ॿियो तॾहिं असां चवंदा आहियूं त असांजी दवा बग़ैर कंहिं साइड इफ़ेक्ट जी हूंदी आहे, बग़ैर सर्जरी जी हूंदी आहे। उहो मास जेको वधी वेंदो आहे पोइ ऑटोमेटिकली उहो रिड्यूस थींदो वेंदो आहे ऐं उन में काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। अछा थींदो ईअं आहे जॾहिं उहा मरीज़ खे तकलीफ़ थींदी आहे त पोइ पेशंट जो जेको आहे सो निछूं ईंदियूं आहिनि, मथे में सूरु पवंदो आहे, हल्की हरारत बि थींदी आहे, बुख़ार बि थींदो आहे। ऐं इहो जॾहिं ॾिसो ENT यानी तव्हां कॾहिं ॿुधो हूंदो त भई ENT वारो डॉक्टर, यानी ईयर नोज़ ऐं थ्रोट, ईयर माना कन, नक नोज़ माना नक, थ्रोट यानी गलो, यानी कन नक गले वारो डॉक्टर हिकिड़ो ई मेडिकल जो हूंदो आहे जंहिंखे ॾेखारींदा आहिनि। इहे टई रस्ता मिलियल हूंदा आहिनि, तव्हां किथे बि तव्हां चवंदा न भई टिवाटो आहे त अहिड़े तरीक़े सां हीउ सिस्टम हिकिड़ो टिवाटे ते ठहियलु हूंदो आहे, यानी हिकिड़ो ईयर, ॿियो नोज़, टियों थ्रोट, हिकिड़ो ई हिननि जो रस्तो हूंदो आहे। जेकॾहिं कन में प्रॉब्लम थींदो त उहा जेको गनूदगी हूंदी उहा नक जे तरफ़ ऐं गले जे तरफ़ वेंदी, जेकॾहिं नक जे तरफ़ हूंदी त उहा गले जे तरफ़ ऐं कन जे तरफ़ वेंदी। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो जंहिंखे बि जेकॾहिं साइनस जो प्रॉब्लम, नज़ल प्रॉब्लम थींदो त हुनखे कन जो प्रॉब्लम बि ज़रूरु थींदो हूंदो, कन ते ताड़ी हुनखे रहंदी हूंदी, कन ॿुधण में घटि ईंदो हूंदो, ऐं जेकॾहिं गले में उहा रतूबत किरंदी हूंदी हुनखे हल्की खंघि या सूरु गले में रहंदो हूंदो। इन जे लाइ जेको आहे सो बहितरीन तरीक़ो इहो ई आहे त पंहिंजी ट्रीटमेंट जेको आहे सो कंहिं बि मुस्तनद सुठे डॉक्टर खां करे वञे, ख़ासि करे होम्योपैथिक डॉक्टर खां, चाहे तव्हां भली मूंखां न बि करायो कंहिं ॿिए ई होम्योपैथिक, लेकिन होम्योपैथिक ट्रीटमेंट कराईंदा अचो त उन में जेको आहे को बि साइड इफेक्ट कोन्हे को बि नुक़सान कोन्हे को ऐं होम्योपैथिक दवा बेज़र हूंदी आहे केमिकल्स खां पाक हूंदी आहे अहिड़े तरीक़े सां असां दवाऊं मरीज़ खे अच्छा उहो दवा जी हिकिड़ी मक़दार हूंदो आहे मुयारु हूंदो आहे दवा जो जेकॾहिं मुयारी दवा जीअं जर्मन जी असां दवा ॾींदा आहियूं उन सां गॾो गॾु जेको आहे सो ॿियूं बि जेकॾहिं दवा पाकिस्तानी बि हूंदी आहे त उहा इम्पोर्टेड हूंदी आहे त जेकी उहा पंहिंजो ओतिरी ताक़त रखंदी हुजे जंहिं सां जेको आहे सो मरीज़ ठीकु थियो वञे पर पिया जेकॾहिं पेशंट जा इते ख़र्च थियनि था त उहे सजाया वेंदा आहिनि बजाए मेडिकली ट्रीटमेंट जे जो उनजो वञी पछाड़ी ऑपरेशन ताईं पहुचे या जेको आहे सो ख़्वा मखा जेकी मेडिसिन्स हू इस्तेमालु कंदो ईंदो आहे त उनजे ई हिकु दवा जेको आहे सो जेकॾहिं मयारी ॾींदी थी वञे त उन में पेशंट जो ई पंहिंजो फ़ाइदो हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां उन में इन इलाज में परहेज़ तमामु ज़रूरी हूंदी आहे परहेज़ जो रद्द अमल तमामु घणो हूंदो आहे जेकॾहिं मां पहिरीं चई वेंदो आहियां पेशंट खे त जेकॾहिं परहेज़ तव्हां कयो त दवा बि तव्हां वठी वञो दवा बि इस्तेमालु कयो वरना दवा इस्तेमालु करण जो को बि जवाज़ु न आहे छो जो ऐं असां वटि वरी पेशंट हिरियल इन ते हूंदा आहिनि भई जेसि ताईं इंजेक्शन न लॻी आहे तेसि ताईं असांखे रिलीफ न मिलंदो आहे या इंजेक्शन लॻी वञे या जेको आहे सो असां हिरियल हूंदा आहियूं त भई फ़िलहालु जेको ॿ ॿ टेबलेट खाधियोसीं केतिरो फ़र्क़ु पियो ही अहिड़े क़िस्म जी का बि हिन में दवा न हूंदी आहे ड्रॉप फॉर्म में बि हूंदी आहे त जीअं पेशंट मुकमल कोर्स जेसि ताईं टे चारि महीना न कंदो आहे तेसि ताईं फ़र्क़ु न पवंदो आहे असां वटि वरी ईअं बि थियो आहे जो पेशंट हिकिड़ो मिसाल टे महीना अॻे अची वियो या चारि महीना अॻे आयो या छह महीना अॻे आयो हिकिड़ी दवा वरितई वरी महीनो थी वियो वरी महीने महीने ते उहो ॾेखारियो छहनि महीननि खां पोइ चई त मां छह महीना इलाजु करायो त उहो छह महीना इलाजु न हूंदो आहे उहो सिर्फ़ु छह दफ़ा हुनजी ट्रीटमेंट थी इहो छह महीना जेको रेगुलरली या टे महीना जेको रेगुलरली ट्रीटमेंट कराए थो लगातार चेन वांगुरु त उनखे ई जेको आहे सो रिलीफ मिलंदो आहे सो ॻाल्हि तफ़सीली ॿुधाइण जो मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे हिकु त अवां सां हिकिड़ो ॻाल्हाइण जो दिलि खोले हिकिड़ो मौक़ो मिली वेंदो आहे ऐं मां कोशिशि कंदो आहियां त तव्हांखे हिकु हिकु नंढी खां वॾी ॻाल्हि खोले जेको आहे सो सम्झाइजे सो अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो तव्हांखे इन जे मुतालिक़ का बि अव्हांखे ॻाल्हि पुछणी आहे त बिल्कुलु पुछी सघो या कंहिं बि बीमारी जे मुतालिक़ हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलंदुसि त खोड़ सारियूं ॻाल्हियूं असांजे ईंदियूं आहिनि जेके बेतुकियूं हूंदियूं आहिनि यानी उहे एतिरो तंग कंदा आहिनि पेशंट्स जो यानी ख़्वा मखा हिकिड़ो जेको ज़रूरत वारो पेशंट हूंदो आहे जंहिंखे पुछणी का ॻाल्हि हूंदी आहे कंहिं बीमारी मुतालिक़ उहो वीचारो रहिजी वेंदो आहे सिर्फ़ु हुन जे पुठियां काल जे पुठियां हुनखे सिर्फ़ु पंहिंजो रेडियो ते आवाज़ु ॿुधणो हूंदो आहे अॻिले खे पर इहो न सोचींदो आहे त जेको प्रोग्राम जे कहिड़े इंतज़ार में माण्हू वेठो आहे का ज़रूरी ॻाल्हि कंहिंखे पुछणी आहे उहो पेशंट रहिजो वेंदो आहे या कंहिंखे ग़लति जेको आहे सो साबित करणु इहा इंतिहाई हिकिड़ी किरियल ॻाल्हि हूंदी आहे छो जो हीउ प्रोग्राम असां बग़ैर कंहिं लालच जे बग़ैर कंहिं जेको आहे सो उनजे पेश कंदा आहियूं त जीअं पेशंट मरीज़ ॿुधनि उन्हनि खां जेको आहे सो हिकिड़ी नॉलेज हासिलु कनि या अहिड़े तरीक़े सां जेके पेशंट अवेयरनेस उनखे मिलंदी आहे या जेके ठीकु थी वेंदा आहिनि त ॾिसो पंहिंजा व्यूज़ रिकॉर्ड कराईंदा आहिनि असां वटि या जेको आहे सो पेशंट कॉल लाइव कॉल करे जेको आहे सो हिकिड़ो असांखे इनकरेज करण जे लाइ हिमथाइण जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो ॿुधाईंदा आहिनि त असांखे हिन मां इहो न सिर्फ़ु असां इनकरेज थींदा आहियूं बल्कि ही असां बि जेके व्यूज़ जेकॾहिं मरीज़ जा रिकॉर्ड कराईंदा आहियूं त सिर्फ़ु इन जे करे त मरीज़ जेके ॿिया ॿुधनि त उन्हनि खे ख़बर पए यकीन थिए त होम्योपैथिक दवा में एतिरो जेको आहे सो असरात हूंदा आहिनि वॾी महिरबानी टाइम अव्हांजो तमामु घणो वरितोसीं हसन भाई थैंक्यू
0: तमामु घणी महिरबानी सर माशाल्लाह तव्हां तमामु हिकु बहितरीन ॼाण ॾिनी पंहिंजे ॿुधंदड़नि खे डॉक्टर साहब कॉलनि जो सिलसिलो जारी थी चुको आहे कॉलनि जी तरफ़ बि हलंदासीं इन खां पहिरियां ऐं असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था ऐं लाइव कॉल जो नंबर आहे 0301-9816-51 हलंदासीं प्रोग्राम जी पहिरीं कॉल जी तरफ़ ॾिसंदो लाइन ते केरु मौजूदु आहे अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम अदा अवां जो आवाज़ सही न पियो अचे जॻहि चेंज कंदा
2: हा साईं मां

0: ஆ உனக்கு இது கால் ஆவாஸ் மனா செந்தா முதல்ல கரிவங்க கேமல கேரா கேமல கேரா பாணி ஆவாஸ் இலாஜ் டாடா கரா இது ஊபரங்க சம்ஜன சேதி
1: अच्छा ठीक है डॉक्टर साहब मां के बताए तो रेडियो बोलो जी सर
2: جی سر بالکل یا بھی ماں کے ہور سارا مسائل ہوندا ہیں کن جا مسائل ہوندا ہیں دماغ کی کمزوری ہوندی ہے بلڈ پریشر ہوندا ہے ان کے کرے بھی جو تھیندا ہے سو ان ادے کے بھی یہی چنس تا ماں کے روبرو ڈکھارے ونجن تو وہ ودیق بہتر رہندو دسی کرے ان کی دوا جو اس ہوتی ویندی انشاءاللہ تعالی اڑا قسم جا ہور سارا کیسز ایندا ہیں جے الحمدللہ وہ صحیح تھی ویا ہیں مہربانی ہلوں تا پانجے موضوع کی طرف تا ماں گال پہ کئی تا پیشنٹس گھنا جو ہے سو دوا کے یوٹیلائز جو سو صحیح نہ کرنا ہے یعنی ایکڑو ہکتا جو ہے سو فر اسانی دوا کے فرج میں نہ رکھنا ہوں دو ان کا پو ان دوا کے جو ہے سو جترو مقدار کوانٹٹی بدائی ویندی ہے یعنی ادھ کپ پانی میں جو ہے سو 10 پھڑا تا اوترا ہی پھڑا 10 پھڑا ہی ودھا ویندا ہے نہیں ادھ کپ پانی میں ہی ودھا ونجن گھنا ادھ گلاس میں وجندا ہیں تو ظاہر ہے تو وہ دوا اثرات एतिरो न कंदी आहे या सिर्फ़ु थोरे पाणीअ में जेकॾहिं ऐं घणा वरी ईअं हूंदा आहिनि जो अनलिमिटेड दवा विझी छॾींदा आहिनि जीअं ॿुधाईसीं 10 फोड़ा हुन विझी छॾिया 40 फोड़ा त उन सां उनखे जेकी हीअ मां ॻाल्हि कई त दवा न हूंदो आहे पर मिस पोइ दवा यानी ओवरडोज़ वारे तरीक़े सां जंहिं करे केरु इस्तेमालु दवा कंदो त उनखे इस्तेमालु कंदो त उनखे ज़ाहिरियात जेको आहे नुक़सानु थींदो सो इन जे करे जेको तरीक़ो आहे डोज़ेज आहे उहो उन हिसाब सां जेको आहे सो यानी जेको ॿुधायो वञे ऐं पाणी हमेशह मां ॿुधाईंदो आहियां त जेको दवा जो रूल आहे त सजर पाणीअ में नलके जो पाणी हुजे ताज़ो या मोटर जो पाणी हुजे उन में बर्फ़ जे पाणीअ में दवा पवण सां बेअसर थी वेंदी आहे यानी उहो पंहिंजो असर न कंदी आहे जेकॾहिं के बल्कि मां वटि खोड़ सारा अहिड़ा पेशंट ईंदा आहिनि ऐं असां पुछंदा आहियूं मरीज़नि खां ईअं सम्झो त 30% पेशंट असां वटि अहिड़ा आहिनि जेके इहे ईअं दवा खे मिसयूज़ कनि था पोइ जंहिंजे करे मरीज़ खे फ़र्क़ु न पवंदो आहे ऐं घणा जेको आहे सो खोड़ सारा ॿिया बि जेको आहे सो तरीक़ेकार आहिनि मिसल हिकिड़ो खाधे पीते खां हमेशह असां मथां दवा चवंदा आहियूं घणा जेको आहे सो नेराने दवा इस्तेमालु कंदा आहिनि या जेको आहे सो यकदमि जेको आहे सो वरी मथां स्मोकिंग कंदा आहिनि कॾहिं बि होम्योपैथिक दवा जेकॾहिं केरु इस्तेमालु करे थो त यकदमि उनखे सिगरेट नोशी न आहे करणी तक़रीबन 15-20 मिंटनि ताईं जेकॾहिं केरु सिगरेट पीए थो त वरी जल्दी पीउ जेको आहे सो हुनखे ऐं जल्दी दवा नाहे पीअणी या सिगरेट पीउ ऐं जल्दी दवा नाहे पीअणी या दवा पीउ जल्दी सिगरेट नाहे पीअणो त इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके मरीज़ खे असां उते रूबरू वेही करे सम्झाए पोइ दवा ॾींदा आहियूं उन जे बावजूद बि जेको आहे सो मरीज़ ग़लती करे ईंदा आहिनि इन जे करे हिन ऑनएयर प्रोग्राम ते अवां सभिनी ॿुधंदड़नि खे कंहिंखां बि दवा वठो था पर दवा जो तरीक़ेकार इस्तेमालु इहो ई हूंदो आहे तव्हांखे दवा इन तरीक़े सां इस्तेमालु करणु घुरिजे ऐं हमेशह दवा पी ऐं चङी तरह ढकिड़ो बंदि करणु खपे ऐं ॿी ॻाल्हि त कहिड़ी बि चाहे मेडिकल जी टेबलेट हुजे या चाहे होम्योपैथिक जी टेबलेट हुजे उनखे कॾहिं बि हथ ते लाहे ऐं उहा तव्हां वात में न विझंदा कयो छो जो हथ में घणा जरासीम हूंदा आहिनि उहा डायरेक्टली तव्हां पते मां या यानी डबी मां ज़बान ते रखी ऐं पाणी पी सघो था या ढकिणे ते लाहे करे गोरी ऐं ज़बान ते रखी त इहो हिकिड़ो यानी तव्हांखे असां सिस्टम्स तरीक़ो ॿुधायोसीं जंहिंसां तव्हांखे जेको आहे सो को नुक़सानु कोन थींदो ऐं वणंदो जेको आहे सो फ़ाइदो थी सघे थो ऐं हमेशह दवा जॾहिं बि कंहिं बि मेडिकल स्टोर तां किथां बि वठो त उन एक्सपायरी ज़रूरु जेको आहे सो नोट कंदा कयो एक्सपायर मेडिसिन्स बि अव्हांखे नुक़सानु पहुचाए सघे थी वॾी महिरबानी
1: सर वक़्त जो अहसास आख़िर में सर मां कहिड़ो रिसोर्स खे पैगाम ॾियणु चाहींदा
2: जंहिं असांजो वक़्त जो अहसास थिए थो लेकिन असांजी त दिलि चवे थी त अञा
1: बिल्कुलु
2: पैसो वेहिजे ऐं पेशंट सां ॻाल्हाए पर वक़्त जो अहसास वारे खे ख़बर हूंदी आहे
1: बिल्कुलु
2: सो हिन जे करे उन्हनि दोस्तनि खे हिन प्रोग्राम जे तरफ़ सां मशवरो इहो ई ॾींदा आहियूं त जेको आहे सो यानी ॾिसो सफ़ाई ऐं निसफ़ ईमान आहे हमेशह हैंडवॉश करे ज़रूरु जेको आहे जॾहिं बि तव्हां मानी खाओ या जॾहिं बि तव्हां पाखाने मथे अचा थो अचो चङी तरह ॿ दफ़ा हथ ज़रूरु वॉश कंदा करियो ऐं जॾहिं बि मानी खाओ त हथ साबुण सां धोई करे ऐं पोइ जेको आहे सो खाईंदा कयो ऐं नह ज़रूरु लाहींदा कयो तक़रीबन 15 ॾींहं 20 ॾींहं जेको आहे सो तव्हांजा नह ज़रूरु छो जो नहनि में जॾहिं मिटीअ जा ज़रा